0: Schau. Ja. Ja, sehr. Also von dem Pferd, ja, meine Pferde, Budi, meine Mutter, Dunkiri, bitte, alles haben wir mal ein Badwar hier, was ich wollte. Mom, was ich wollte, was ich wollte, was ich wollte, Piller, Gar, Dörr, Materag. Kutto, Molle, Lila, Opp, was ich wollte. Meine Budi, Budi, Wunder, ich wollte. Oh, Darling, I love, love, I love you. My Sato Putlo, flying after, see you. हमारे जी बुझते ना तले देहरे सातों पुतले उड़ जा बने क्या ए मेरी प्राण प्यारी मलाई माया गौरी दो किमलाई समझी आए पुरे मां पितरे छिड़ना दो दार बंदा बॉयडी मलाई तिम्रो लाखों भरा आज रात में बॉय पनी लड़ दे आए घोरा दोगा खुलन पुष्टि के आमा दोगा खुलन हो बाहर जारो पच्चीस सारो मरने लागे हो
1: क्यों आदम ढोका खोलते खोलती ना एक दिन आई ना दूसरी दिन आई ना चलिए माते को सा पत्ती ढोकना सही को मुक्कुर को झोल
0: अब साथी भाई बेटा केरी हल्का जीने पर महिले खाको कोदो को झोल चिमला के बैगों ना गारे गाव गाव गर्दे ज़्यादा दूसरा बोतल गायो दुखा दुखा को पूरा कर दा आधा रात बायो
1: तीनों खुशी चल सही है खोल दीना भाने पर से खोल दे ना क्या सोचे सोचे तीन ने मले